वसीले तेरे तेरे होंठ रसीले तेरे होंठ रसीले होंठ रसीले तेरे होंठ रसीले